0: ए दे मिहुं अनिकावेस कूरुं बाबुए
1: अरे बाण
2: कोंता कत्त दिदानी आहलनक एकनी मिता हुन्ना का नुकेरेने
1: एम विरो आदे मशायकी
0: यायन कांगिले हिफागे हिगागते ए नाय कोलिशन विसिगागते ए दे मिहुं ओय मडु तिलफळुं हिंगा फादिए तो शिकारियाशे यायन दिए दो मुंदा महक कांगिले जे तोए फरमती का हिंगं बिरुगं फालीशन याइन के टीशर्ट कोंदुले नुको
1: तिगो तो गागे फाटन्या अरे मासिफानी किहिने
0: ओरे
1: कोमे सेच्चे लिबे तो लीशन वस मसे कुरम वीनु
2: आहरे कीने होदानी
1: मियोती वसेच्चनु एति नगाबल एई वर मीरु एच्चके
2: याइन नगा आहनका नुकेरेने नगाका
1: ए कट्टे नुजहाने ए नोनस एमियो का अमिल्ले मसेक्कतुन कांजे हे वगुतु मोती एस जेहिफा महेवस लिबेन हेने हियनुवे
0: बडु राकन्य दक्कमु यायिन बुन्ने लीशन नब्बा ए राकनी नंगं यायिन बेणुवी कीवेके कमेन्नेगे लीशन यायिन गे टीशर्ट का कनातुन हिफा टागेन हुरे मडु मडु गुदुवी ए राकनी नगाशे एना ए राकनी नगा अने फुशे जहालिए एरु एगे मस्कण ओती बेरनि कुमेफे मिकमा बिरुं हळे लवैगने एति दुरं इलाली मोदुगा ए राकनि जेहुमायको ए देमि हुंगाया फेंगंडु पुरागें दिए
1: बुनीवनो मशायकु नान्ना नमे
0: या इंट्रोलियाए
2: दुआ को से हेंगुं इते दुशिंता
0: एना देरो फा बुनि याइन एचके बुनुं उल फावेस मडकोली एना गे टी-शर्ट का हिफा टैंग हो रिलेशन बिरुगें फवाती कं कबूल करेव मुन्ने एमिफुं एवेस नगन जहुनी याइन अशे एं अतुं खांगिली हिफागें अनिं अतुं राकन हिफागें हुट्टे फहतुं लीशन टी-शर्ट दमावरुं एना हुरी वरुबल वेफे नमे सलामत के असेरे अतु जहेंदें मी अंहिं गुजा रक्का तिरी कमाए की बाला हटन जहे ಯೈನ್ ತಂಕೊಳೆ ಫುಂದಿ ಮಾಯಕದ್ದಿಯೆ ಫರ್ವಾತಿರಿ ಕಮಾಯಕು ಮಹಕಂ ಅಮಾಜ್ಕುರ ಮುಂದಿಯ ಕಂಗಿಲಿಗೆ ನಿಶಾಣಕವಿ ಬೊಡು ಲಫ್ಫಾಣೆಯಕೆ ದೆಮಿಹುಂ ಉಫಲುಂ ತಿಬೆ ಫಾಣೆಯ ರಾಕಣಿ ಫ್ಯಾಗೆಂ ಇಕ್ಕಮಂ ಎರಿಯೆ ದೆ ದರುಗಂಡು ಕಾತಾಗೆಂ ಯೈನ್ ಅಲಿಫಾಂ ಉಫೆದ್ದಿಯೆ ಎಫಹು ದೆಮಿಹುಂ ವೆಗೆಂ ದರುವಳ ಬೊಡು ಅಲಿಫಾಂ ಗಂಡೆ ರೋಕುರಿಯೆ ಮಸ್ರಂಗಳ ಹುಣುಬು ಜಹಾಲುಮಫಹು ಅಲಿಫಾಣು ಫಿಹೆಲಿಯೆ ಅದಿ ರಾಕಣಿ ವೆಸ್ ಫಿಹೆಲಿಯೆ ಮಿ ಮಸಕ್ಕತುಗ ಹರಕಾತಿರುವೆಗಂ ಉಳುನೀರು ಅಬದಿಸ್ ಜದವು ಕುರಾದೆ ಮೀಹುಂಗೆ ಫುಶುಂ ಫೆನ್ನಣೀ ಎಕ್ವರಿ ಕಮೆ ಏಕ ಕೊಣಿಕಕ್ಕು ಕುರಾ ನಫ್ರತ್ಗೆ ಬದಲುಗ ಫೆನುಣೀ ಎಹೀತಿರಿ ಕಮಾ ಓಕಾತಿರಿ ಕಮೆ ದೆ ಮೀಹುಂ ದೊಂವೆದು ಗಂಡುಗಾತಿಬೆಗೆಂ ಬಂಡು ಬೊಡುವಂದೆಂ ಕೇ ಯೈನ್ ಕೆ ಅವಧಿವುಮು ಮೂದದಿಯೈ ಅದ್ದವೆಲಾಶೆ ಅದ್ದುಣ ಗುದುವಿ ಯೈನ ನುಹಣು ಗಾತುಂ ಫೆನುಣೀ ಮಿಯರುಗೆ ನಿಸ್ಬತುಂ ಕುಡಕುಡ ಏನಾಗೆ ಅತ್ತಿಲೆ ಕಪುರೆ ದೊಂ ಫಂ ಮಿಯರಿಕೆ ಮಿಯರು ಫೆಣುಮಾಯಕ್ ಏನಾ ಮಿಯರು ಫಹತುಂ ದುವ್ವಾಗತೆ ಮಿಯೇನ ಕುಡೈರುಗಾ ಎಮುರುಗೆ ಕುದಿ ನಾಯಕು ಕುರಿ ನುಹಣು ಮಚಾ ಕಮಿಕೆ ತಿಲಫಳುಗಾ ಅಳ ಮಿಯರು ತ ಫಹತುಂ ದುವೆದುವೆ ಏತಿ ಬಲಿಕುರ್ಮಫೋ ಎಸುರು ಹಿಫೆ ದುರುಗಾ ಬಲಂ ಹುರಿ ಲೀಷನ್ ದುವೆ ಫಾದಿಯೆ ಯೈನ್ ದುವನಿ ಕೀ ವೆತೋ ಬಲಾಶೆ
1: ಎಗ್ಗಮುಗೊಸ್ ಮಡುಂ ಇಂದೆ ಬಲ
0: ಯೈನ್ ಮಜಾಯ ಫುರಿವರುಂ ಹಳೆಯಲ್ಲ ವ್ಯಾಗತೆ

0: ගඩින් මිහාරු එගාර ගඩි ತಿರಿ 17 ಮಿನಿಟ್ ಹಿಂಗ ಆಫ್ ಮಿ ವನಿ ಮಿಗಡಿಗ ಕುಡಿ ಮಿದನಿ ಸ್ಕ್ರೀನ್ ಮಿಶೋ ಗೆಗನಕ ಬಾರ್ಜೆ ಹುಮಾ ಹಮೆ ಶೋ ಕೊರಿಯ ದಾನೆ ಶೋಗ ಬಾವಿರುಮ್ಗೆ ಫುರ್ಸತ ಅದಿ ಸೆಬೊಯ್ ತಿನೆ ತಿನೆಂ ಹದರೆ ಸುಮೆಂ ಹೈ ಮಿ ನಂಬರ ಗುಳಂ ವೆಸ್ ಶೋಗ ಬಾವಿರು ವಿದಾನೆ ಈ ಗೀತುರುಂ ಪಿಎಸ್ಎಂ ಎಐಂ ವೆಸ್ ಮೆಸೇಜ್ ಕೋಲ್ ಲಾಗೆ ಶೋಗ ಬಾವಿರು ವಿದಾನೆ ಮಿ ಹಿಸಾಬು ಮಿರೆಗೆ ಬಾವಿರಿಂಗೆ ತೆರೆಂ ಶಹು ಅವಾಕ ದಕ್ಕಾಲನ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ
1: ವಅಲೈಕುಂ ಸಲಾಂ
0: ಶಹು ಕಿಹನಿಂ ಆಲು
1: ಆಲು ಅಪಾಂಗ
0: mara rangalo alhamdulillah shahu me nagaliyam tv ke shahu ki kollani migadiga
1: molani nama masakate ka
0: mara busy kollanti uleni
1: aa
0: masakate ka shahu ti kol visara ta
1: kol varo visara varo visara
0: mara visara
1: aa varo visara
0: ham ema game beira bis noni kumme vena ta do
1: aa no ni kumme vena do
0: ekam neng inge shahu mege kote buna ka shahu gostan varya te me mes
1: varya te me inge me de do mi salam wani hu
0: ko ba ekam rangal she no mi bune wani
1: na ki quran
0: den dan se ne ta do bare ve hune kam ko kan ta ta ku ga jehen jehen shahu mire screen ka alu am mele film ki film hagu belin tai film
1: varuga da film ke do
0: Mi filmu beli.
1: Beli inge. Beli faham nani. Ekamu dengan kodako, zaman ke filmu tu evang mulai kahala kote beli.
0: Evang mulai kahala kote, tiapun eka.
1: Ep film ane film ada.
0: Mi film ke swani mihin ne, ane film ke swani mihin ne, eka kota kado.
1: Ekota.
0: Mi film ke mi har keterwani Rico, then Nisha, Shakila. ए मैं गंडो हम लीड फेनिगेंदा टीम फनान नके इंगा मी फुरतो मसक्कत दमा दो फुरतो मसक्कत ग मियोती मंजर के तेरे इवाला न मे फिल्म के मंजर ए इवाली म देन वाणी किने कम बने देन वेंगे
1: अल्हम्दुलिल्लाह
0: तैयार दो
2: ए मम्मी बात नहीं थे मेरी आदि बजे तनक दा
3: मेरी हां मी हारो ਕਿਹਾ ਬਰੇ ਕਮੇ ਕੁੱਲੇ ਕੰ ਹੰਦਾਂ ਵੇ ਮੇਵਾ ਉਤ ਨੋ ਦੇ ਸ਼ਾਰਤ ਮੀ ਹਰ ਹੇਰਾ ਬਾਰ ਜਹਾਨੇ
2: ਪਰ ਮੁਹਿੰਮ ਮੇ ਐਨੂ ਨੋ ਮਿਕਾਲ ਗੜੀ ਗਾਣੇ ਸੁਨ ਦਾਣਨ
3: ਨੁਵਾਣ ਗੋਸ ਕੇਨੇ ਮੇਰੇ ਕੋ ਦੇਵੇ ਨੇ
2: ਹੁਣੇ ਫੀ ਮੈਨੂੰ ਵਰ ਮੁਹਿੰਮ ਮੇ ਕੋਮ ਫਾੜ ਕ ਤਰੀ ਸਤੀ ਉਲੇਨੀ ਕਾ ਦੇ ਹੇਵੇ ਕਾ ਵੰਦੀ ਕੋ ਫੀ ਆਬਦ ਕੋਟਰੀ ਤਰੇ ਗ ਤੰਨ ਜੇਨੀ
3: ਏ ਮਜਾ ਆਹ ਨਾ ਸਿੰਗੇ ਹਾ ਮੁਹਿੰਮ ਨੋ ਨਮਕ ਸ਼ਾਦ ਨੋ ਦਾਲੇ ਕਾ ਦੇ ਆਵ ਆਹਰੇ ਮੋਨਾ ਸ਼ਾਦ ਵੰਨ ਦੇ ਚੰਗਲ
0: Shahu?
1: Labba.
0: Thank you, Nevani.
1: Ivani, Maria Nisha Gulaan ka nenga sa diye do.
0: Nisha Gulaan ka nge diye?
1: Noni ya mong gadi kiya ki, ena kya ki, edani ya mong gama siye.
0: Baddal kuran do?
1: Aan.
0: Ema hinga, jawabatu halo.
4: Shahid do, aharin birungos, angunati ka nero namayo.
2: Aharin kuran bainu ka, kuran ka ingena lamha. ऐस पर कार्य
4: मैं शायद ती को है की कुल मुद्दा मरती है
2: की कुल बुनामी था
4: शायद मैं ती मी के पीरी है
5: ती को तो उन्हें सोवा मी का फिनिजिया शार्ड वाय की मी के विस लेने हुतुरना में आह रंगे रट्टी विस बुने ती वर आंख दाग रंगलो मी के एक हम को ती वर तंफु के बोड़े नु
2: हर नुमर में हर मी मारा गलो मी है के
0: शाहू जवाब रंगले हम भी महामा निशाया बदल कुरम मिती है तो शाहिदो वारम मुहिम का मैं को किया फदो दें शाहिदो वारम मुहिम का मैं कट्टा है भी तो
1: दें आने मी है कि अस्तुन वन्निदयन करने के तो फिर मना
0: निदयन आना मैं
1: किया
0: फकोनु यस तो वैन अस्तुन वन्निदयन करने वन्निदयन ता फिर मी हाँ के नाना नहीं है तो शाहू
1: tanglo
0: mi film ka himene laveng ivalana e konfarnana ke adifa va lave kamone denbe inge